0: बसंती,
1: मोहे रंग दे बसंती, रंग दे बसंती, रंग दे बसंती यार।
2: Listen without break with Ahalya FM 90.4.